0: ऊर्जा लक्ष्यानि प्राप्तुं पूर्ण प्रतिबद्धतया कार्यं विदधाति। केन्द्र राज्ययोः परस्पर सहयोगेन जल प्रबंधनस्य लक्ष्यानि प्राप्तुमद्य जलशक्ति मंत्रालयेन विभागीय शिखर सम्मेलनम् आहूतम्। दिनद्वयं यावत् प्रचलन्त्याम् अस्याम् गोष्ठ्याम् विविध राज्यानाम् अधिकारिणः सहभागितां करिष्यन्ति। प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः संकल्पानुसारम् एषः मञ्चः राष्ट्रिय जलनीतेः त्वरितान्वयनाय मार्गं प्रशस्तं विदधाति। पर्यावरण संरक्षणाय स्वच्छता संस्कृतेः प्रसाराय च अद्य जगत प्रकाश नड्डा मन्त्रिणा स्वच्छता पखवाड़ा इत्यस्य शुभारंभो विधीयते। सितंबर मासस्य पञ्चदश दिनांकं यावत् अस्य अभियानस्य माध्यमेन देशे सिंगल यूज प्लास्टिक इति वस्तुभ्यः मुक्तिं प्राप्तुं जनजागरूकता प्रवर्धयिष्यते। उर्वरक विभागेन सर्वेभ्यः कार्यस्थलेभ्यः स्वच्छता नियम पालनाय च आह्वानं कृतम्। प्रशासनेन मणिपुरे जनगणना कार्यस्य स्थगनस्य निर्णयः कृतः। अयं निर्णयः तावत् केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन ह्यः नवदिल्ल्यां मणिपुरस्य वर्तमानस्थितेः मूल्यांकनाय आयोजितस्य उच्चस्तरीय समीक्षोपवेशनस्य अध्यक्षतानन्तरं कृतः। तदनन्तरं मणिपुरस्य उच्चन्यायालयेन निर्देशः दत्तः यत् अग्रिमादेशपर्यन्तं मणिपुरे जनगणना कार्यं स्थगितमेव तिष्ठेत्। भारतेन आर्थिक जगति पुनः कीर्तिमानं रचितम्। अस्य वित्तवर्षस्य अप्रैल जून त्रैमास्यां देशस्य वास्तविक सकल गृहोत्पादः 7.8% अवर्धत। प्रधानमन्त्री मोदी प्रावोचत् यद् वैश्विक समाह्वानानां सम्मुखीकरणं विधाय अपि भारतेन एषा महती उपलब्धिः समर्जिता। चतुर्थः भारत जर्मनी पर्यावरण मञ्चः अद्य नवदेहल्यां निर्वहिष्यते। अस्य मञ्चस्य मुख्यम् उद्देश्यं पर्यावरण संकटस्य जलवायु परिवर्तनस्य च समाह्वानानां सम्मुखीकरणाय द्विपक्षीय संबंधान सुदृढ़ कर्तुम् अस्ति। केंद्रीय मंत्री भूपेन्द्र यादव जर्मन मंत्रिणा कार्स्टन श्नाइडर इत्यनेन सह अस्य सम्मेलनस्य सह अध्यक्षतां विधास्यति। फुटबॉल इत्येतस्यां क्रीडायां एषः अंडर 20 एशिया कप इत्यस्यां चषक स्पर्धायां भारतेन ह्यः ताश्कंद नगरे सीरिया देशम् 1-0 इति अंकांतरालेन पराजितम्। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ.
2: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
3: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್, ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ಗೆ 18,500 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ.
4: ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
5: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
6: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಮೂಲತಃ ಪೆರ್ನಾಡು ನಾಂಗಲಗಾರ ಕಾರಳನ ವಿರಾಜಪೇಟೆರ ಸುಂಕದ ಕಟ್ಟೆ ವಾಸನ್ ಇಂಜ ಉಪ್ಪಚ್ಚ ಕುಟ್ಟಡ ಪೊನ್ನಪ್ಪ ಐಂಗ ನಿನಾಂದು ಮರಣಪಟ್ಟಿತು. ಮಾಜಿ ಪಟ್ಟಳಕಾರ 91 ಪೈತ್ರ ಉಪ್ಪಚ್ಚ ಕುಟ್ಟಡ ಪೊನ್ನಪ್ಪ ಐಂಗಡ ಆಕೇರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಚ್ಚಣ ದಂಡಗಂಟೆಕ್ಕೆ ನಾಂಗಲತ್ತು ನಡಪಾಂದು ಒಕ್ಕ ಕರಾರಚಿಟಿತು. ಕುಶಾಲನಗರ ನೇತಾಜಿ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಿದ್ದ ಅಮೆ ಮನೆ ಗಣಪತಿಯವರ ಪತ್ನಿ ಕಮಲಾ ಗಣಪತಿಯವರು ಇಂದು ಮುಂಜಾನೆ ನಿಧನರಾದರು. 79 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಅಮೆ ಮನೆ ಕಮಲಾ ಗಣಪತಿಯವರ ತವರು ಮನೆ ಬಾಡನ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಂತರ ಕುಶಾಲನಗರ ಗೌಡ ಸಮಾಜದ ರುದ್ರಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ನಾಪೋಕ್ಲು ಹಳೆ ತಾಲೂಕು ನಿವಾಸಿ ದಿವಂಗತ ಟಿಎ ಆಲಿ ಹಾಜಿ ಅವರ ಪತ್ನಿ ಮರಿಯಮ್ಮ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾದರು. 75 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಮರಿಯಮ್ಮ ಅವರ ದಪನ ಕಾರ್ಯ ಇಂದು 10 ಗಂಟೆಗೆ ಹಳೆ ತಾಲೂಕು ಜುಮಾ ಮಸೀದಿಯ ಕಬರ್ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ ಎಂದು ಕುಟುಂಬಸ್ಥರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ